जेहा तू हुकम करे ते हो ते को कर्म कमावे जेहा तुद सुर लिखिया पाया पंच तात कर तुद सृष्ट सरसा जी कोई सेवा करो जे कुछ कीता होवे एक ना सतगुरु मेर तू बजावे एक मन।